पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शक्षमश्व मे पद्मसनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी।